समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: सुता तुला रामा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्त्या, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: भक्ती श्रद्धा शांतीचा आध्यात्मिक आनंद रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशी सकाळ आहे, छान छान गप्पा पण मारणार आहोत। आज आहे मंगळवार, 19 मे 2026 ही आजची तारीख आहे आणि आज आहे जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन। तसंच आजच्याच दिवशी 1703 जीन पियरे क्रिस्टिन यांनी सेंटीग्रेड तापमान स्केल विकसित केले। तर 1910 हॅले धूमकेतूचं शेपूट पृथ्वीजवळून गेलं। 1963 न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅग्झिन मध्ये डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचं बर्मिंगहॅम जेल मधील पत्र प्रकाशित झालं। 1971 सोव्हिएत युनियननं मार्स 2 अंतराळ यान प्रक्षेपित केलं। 1999 भारतीय वंशाचे नागरिक महेंद्र चौधरी यांची फिजीचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। 2023 रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतली। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन। अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात। शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी। आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कई देखणे, बरविया बरवंटा घनमेघ सावळा, वैजंती माळा गळा शोभे, मुगुट माथा कोटी सूर्यांचा

लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमादेवी उद्धव अक्रूर उभे दोहींकडे वर्णिती पवाडे सनकादिक तुका म्हणे नव्हे आनिकान सारिखा तोची माझा सखा पांडुरंग. याचा अर्थ असा गरुड रूपी अश्वावर आरूढ झालेलं कमरेला पितांबर नसलेलं मोहक असं हे सावळं सुंदर रूप मी केव्हा पाहिन. उत्तमात उत्तम असं मेघासारखं श्यामल हे रूप आहे. गळ्यात वैजंती माळा शोभत आहे. त्यानं मस्तकावर कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकणारा मुकुट घातलाय. गळ्यात कौस्तुभ मणी शोभून दिसतात. सर्व सुखांनी युक्त असं हे सुंदर रूप असून त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखुमाई आहे. त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव आणि अक्रूर हे उभे आहेत. सनकादिक त्याच्या कीर्तीचं गुणगान करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जो इतर कोणासारखाही नाही ऐसा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा. अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 19 मे, आज आहे जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन. आणि हा दिवस जो आहे ना, तो दिवस साजरा करण्याचा उद्देश जो आहे तो आहे कौटुंबिक डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेणं आणि त्यांच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित करणं. कौटुंबिक डॉक्टर हे केवळ आजारावर उपचार करणारे नसतात, तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचं मार्गदर्शक आणि विश्वसनीय सल्लागार असतात. ते रुग्णाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून योग्य उपचार करतात. विविध वयोगटातील रुग्णांची काळजी घेणं, दीर्घकालीन आजार व्यवस्थापन, लसीकरण, आरोग्य शिक्षण तसंच मानसिक आरोग्यावर लक्ष देणं, यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असते. या दिवशी विविध आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विशेष कार्यक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती मोहीम आयोजित करतात. कौटुंबिक डॉक्टरांचं कार्य हे आरोग्य व्यवस्थेचा मूलभूत आधार आहे हे लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस म्हणजेच एक सामाजिक कृतज्ञतेचं प्रतीक आहे. तर मंडळी, आज आहे हा महत्वाचा म्हणजे जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन, जो खूप महत्वाचा आहे. प्रत्येक कुटुंबाचं एक कौटुंबिक डॉक्टर असतात, ज्यांना आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो, आणि ते प्रत्येक कुटुंबाला असतात, प्रत्येक फॅमिलीला असतात आणि नेहमी वेळोवेळी ते मार्गदर्शन करत असतात. अशा या डॉक्टरांचा हा दिवस आहे. सगळ्या डॉक्टरांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचा 7:58 झालं आणि नगरचा अंतरंगामध्ये मी आरज कोमला आहे तुमच्यासोबत. मैत्रिणींनो, सकाळी सगळं आवरून किंवा पटपट आवरून तुम्ही ना आज वाट बघत असाल ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. पाणी कधी येतंय ही तुम्ही वाट बघत असाल, पण ना आपल्या नगरमध्ये मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळं आणि वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं आपल्या अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणी पुरवठा एक दिवस विलंबानं होणार आहे बरं का. आणि खरं म्हणजे सकाळी देहरे रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे आणि त्यामुळे पाणी उपसा बंद पडला असून दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज पाणी येणार नाही शक्यतो आणि मंगळवारचा जो पाणी पुरवठा आहे म्हणजे आजचा तो उदय येऊ शकतो. सिद्धार्थनगर, दिल्ली गेट, नालेगाव, चितळ रोड, आनंदी बाजार, तोफखाना, जुनं मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, कापड बाजार, खिस्त गल्ली या भागामध्ये उद्या पाणी येईल. तर मंगल गेट, झेंडी गेट, सर्जेपुरा, रामचंद्र खुंट, दाळ मंडई, जुनं कलेक्टर ऑफिस जे परिसर आहे, तसंच हातमपुरा, धरती चौक, बंगाल चौकी आदी भागामध्ये 21 तारखेला पाणी येणार आहे. तर वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पाणी उपसा कमी होतोय आणि उपनगरांचाही पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळेच नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन देखील अहिल्यानगर महापालिकेनं केलं आहे. तर मैत्रिणींनो, आज जर पाण्याची वाट बघत असाल तर आज पाणी येणार नाहीये आणि पाणी जरा काटकसरीनं वापरा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचं अंतरंगमध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्यासोबत। मस्त अशी सकाळ आहे आणि मंडळी आज पाणी येणार नाही असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे काटकसरीनं पाणी वापरा। उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं, त्यामुळे पाण्याची जी सांडासांड आहे ती कमी करा, फेकून देऊ नका पाणी, कारण पिण्याच्या पाण्याची तारांबळ किंवा कमतरता भासू शकते। आणि मंडई कसं असतं ना, रोज आपण काहीतरी विचार करतच उठलेलो असतो, आणि माझ्या बाबतीत तर असं सहज होतं की मला खूप गोष्टी विसरायच्या असतात पण ना मी त्या विसरू शकत नाही, आणि त्याच गोष्टी घेऊन मी सकाळी उठते आणि मग तेच बर्डन डोक्यात राहतं आणि मला फ्रेश वाटतच नाही। यार मी थकलेली आहे, यार मला काही काम करायचं नाही, यार मला ऑफिसला जायचं नाही, मी असं घरी करत असते। आणि आज माझी दीदी म्हणाली, हे तुझं रोजच होतं, तुला कळतंय का तू काय करतेस? आणि मला हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा कळलं मला, अरे हो माझं रोजच असं होतंय, मग मी फ्रेश कधी असते, मग मी नवीन विचार, नवीन चालना, सकारात्मक कधी राहते हेच कळत नाही, आणि त्यामुळे माझा सगळा दिवस खराब जातो। आणि आता मी ठरवलं की नाही, सकारात्मक राहायचं प्रत्येक वेळी। त्यामुळे ना तुमच्या मनात जे सकारात्मक विचार येतात ना, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनात जे सकारात्मक विचार येतात ना, ते आपल्या आयुष्याला बदलून टाकत असतात, आणि नकारात्मक विचारांना त्याचमुळे दूर ठेवायचं असतं आणि आनंदी राहायचं असतं। त्यामुळे सकारात्मक विचार इन आणि नकारात्मक विचार आउट हे लक्षात ठेवा नेहमी। आणि माहिती आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप काही काही होत असतं, पण ते सगळ्यांच्याच लाईफमध्ये होतं कोणत्या ना कोणत्या वेनं, तर ते सगळं विसरून जायचं असतं। आणि आज काय करायचं, आज किती प्रसन्न आहोत आपण, आज किती सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करतो हे खूप महत्वाचं, हे लक्षात ठेवा। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंग मध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 19 मे 2026. 19 मे आजची तारीख आहे आणि आज बऱ्याच जणांचा बर्थडे आहे. बरं का, त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी

तर हे तुझ्यासाठी कुठेतरी काहीतरी गोंधळ घालू शकतं. त्यामुळे ना तू लाईफमध्ये सिरियस हो, बाकी तू असाच मजेत राहा. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी हे छानसं गाणं. तर ओमच्या सगळे बहीण भावंड आहेत त्यांच्या सगळ्यांकडून ओमसाठी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि तुझ्यासाठी हे स्पेशल गाणं.

म्हणजे आज आहे ओम दंडते याचा हॅपी वाला बर्थडे आणि त्याला त्याच्या भावंडांनी हे छान गाणं डेडिकेट केलेलं आहे. म्हणजे आता सकाळचे 8:13 झालेत आणि मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि म्हणजे आता आपल्या शोमध्ये वेळ झाली आहे जाणून घेण्याची काल म्हणजेच 18 मे 2026 रोजी घडलेल्या महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. तर मंडई भारतातील पहिल्या हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ट्रेनची झलक रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. आणि मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरवर धावणाऱ्या या ट्रेनचं डिझाईन पूर्णपणे एरोडायनामिक वर आधारित आहे. तसंच नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधील RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांना CBI सोमवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना 9 दिवस CBI कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयानं दिलेत. STची भाडेवाढ पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून 31 मे पर्यंत कोणतीही भाडेवाढ होणार नाही अशी स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल झालेल्या बैठकीनंतर मांडली आहे. अधिक मास सुरू झाल्यानं कोल्हापुरातील एका सासऱ्यानं परदेशात असलेल्या आपल्या जावयासाठी चक्क चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली असून तब्बल 4.5 लाख रुपये या चप्पलीची किंमत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलाय. या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. तर मंडळी हे होते काल म्हणजेच 18 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकित्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी.

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थना आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं सर्वसामान्य भाविकांना सवलतीच्या दरात आणि सुरक्षितपणे धार्मिक स्थळांची यात्रा करता यावी यासाठी एसटी संगे तीर्थाटन ही विशेष योजना सुरू केली आहे. अहिल्यानगर विभागात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेल्या वर्षभरात 338 टूर पॅकेज मधून एसटीला तब्बल 4,72,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. आणि या कालावधीत बसांनी 6,79,000 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणाई तसंच कुटुंबांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी पूर्वी खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावं लागत होतं. प्रवासातील सुरक्षिततेचा अभाव आणि वाढता खर्च लक्षात घेऊन एसटी महामंडळानं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात धार्मिक पर्यटन योजना सुरू केली आणि या उपक्रमाला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. या यात्रांमध्ये अष्टविनायक तसंच गाणगापूर, पंढरपूर, साडेतीन शक्तीपीठ, ज्योतिर्लिंग दर्शन, अक्कलकोट तसंच अयोध्या, खाटू श्याम यांसारख्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या पर्यटनासाठी एसटीच्या विशेष बस नियमितपणे धावत आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे एसटीला तीर्थाटन जी यात्रा आहे किंवा तीर्थाटन यात्रा जी आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आली आहे, त्यामुळे खूप लाभ एसटीला होतो आहे. वर्षभरात 338 फेऱ्या त्यांनी मारलेल्या आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत आणि तुम्ही देखील या यात्रेला गेलात का या बसमधून नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचं 8:45 झालं आणि नगरचं अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्याचे. ऐकूयात हे बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79 जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरु आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती वैशंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत ना, त्यांच्या विविध मागण्यांसाठी ना सोमवारी शहरातील खर्डा चौकात, म्हणजे जामखेड शहरातील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. बरं का, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलंय. आणि या आंदोलनात ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि या आंदोलनामुळे खर्डा चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. आणि कांदा प्रश्नांसंदर्भात तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन देखील देण्यात आलं. कांद्याला हमीभाव देणं, सरकारी खरेदी सुरू करणं, निर्यातबंदी हटवणं, नुकसान भरपाई देणं तसंच कर्जमाफी लागू करणं या प्रमुख मागण्यांसाठी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. आणि कांद्याची बाजार समिती किमान 25 रुपये प्रति किलो दरानं खरेदी करण्यात यावी आणि यापूर्वी विक्री केलेल्या कांद्यालाही अनुदान देण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीनं निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. तर मंडळी, अशा प्रकारे उत्पादक शेतकऱ्यांचा सरकार विरोधात एल्गार झालेला आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सकाळचे 9:12 झालेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे डिझेलच्या वाढत्या दरामुळे ना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून एसटी प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली आहे. आणि याच दरम्यान तत्काळ भाडेवाढ केली जाणार नसून राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आणि सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयातील दालनात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तर मंडळी, एप्रिल 2026 एसटी महामंडळाला सुमारे 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय. त्याचा परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत असल्यानं भविष्यात भाडेवाढ अपरिहार्य ठरू शकते. तथापि सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी शासन विविध पर्यायांचा विचार करत आहे आणि इंधन बचत, ई बस आणि महसूल वाढीच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे असंही त्यांनी नमूद केलंय. तर मंडळी, अशा प्रकारे एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे बरं का? तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि सकाळचे 9:27 झालेत. आणि मंडळी, वारंवार वाढती महागाई किंवा मग शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये, अनेक गोष्टी जसं की एलपीजी असेल म्हणजे गॅस असेल किंवा पेट्रोल जे इंधन आहे ते असेल ते महागत आहे, आणि यामुळे सगळेच आता टेन्शनमध्ये आहेत, सगळे काळजी करतायत की पुढे काय होईल. आणि ह्याबद्दल सगळ्यांचाच विचार चालू आहे की आता पुढे काय होईल, कसं होईल, कसं करायचं, अनेक प्रश्न समोर आहेत. आणि त्यातच आणखीन म्हणजे अजूनच आपल्याला धक्के बसतात असं म्हणायला हरकत नाही, कारण आता तसाच धक्का बसतोय. अवघ्या 4 दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात हे 91 पैशांनी तर डिझेलच्या दरात 94 पैशांनी वाढ करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलचा दर जो आहे तो थेट 107.49 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.2 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे पुन्हा एकदा इंधन वाढ झाली आहे, इंधनाच्या भावामध्ये वाढ झाली आहे, आणि त्यामुळे सामान्य जनता आता त्रस्त झाली आहे की कसं होणार. इंधन जर असंच वाढत राहिलं तर सगळीच महागाई होईल, आणि महागाई झाली तर मग पुन्हा तेच की मग कसं सर्व्हाइव्ह करायचं, या सगळ्या गोष्टी आता सध्या त्रास देत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ये रातें

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे ना आपल्या इथे टाकी ढोकेश्वर इथं आधी ना महिलेची प्रसूतीसाठी 3 रुग्णालयात हेसांड झाली बरं का, आणि नंतर बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या फरफटीचा अध्याय सुरू झाला. हो, हे घडले अहिल्यानगर संभाजीनगर. मुंबईतील 2 रुग्णालयात त्याला उपचारासाठी हलविण्यात आलं. केवळ डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे एका गरीब कुटुंबाची झालेली हेळसांड आणि आरोग्य यंत्रणेचा वाभाळे काढणारा ठरलेली आहे. तर मंडई, राळेगण थेरपाळे येथील अस्मिता योगेश सरोदे यांना प्रसूतीसाठी निगोजमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं आणि तिथं आवश्यक उपचार होत नसल्यानं त्यांनी नगरच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात लवकर दाखल करून घेण्यासाठी प्रारंभी निघोजच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथं प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय गाठलं. तिथं तिच्यावर सीझर करून प्रसूती करण्यात आली. आईसारखीच बाळाचीही फरफट सुरू झाली. नवजात बालकाच्या हृदयाला छिद्र असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 3 दिवसांच्या उपचारानंतर त्याला संभाजीनगर मधील शासकीय रुग्णालयात बाल हलविण्यात आलं आणि त्यानंतर बाळाला घेऊन त्याचे जे वडील आहेत ते संभाजीनगरला गेले. तिथं रुग्णाला दाखल करून घेईनात असं झालं आणि आधीचे संबंधित बाळावर उपचार होणार नसल्याचं जिल्हा रुग्णालयात कळविलं असल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. मनस्ताप झालेल्या नातेवाईकांनी खासदार निलेश लंके यांना फोनवरून ही माहिती दिली. लंके यांनी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर तिथं एका रात्रीसाठी दाखल करून घेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या KM रुग्णालयात हलविण्याचा सल्ला मिळाला आणि KM मध्ये ही योग्य उपचार होणार नसल्याचं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. शेवटी एका डॉक्टरांच्या सल्ल्यानं मुंबईतीलच वाडिया रुग्णालयात बाळावर उपचार सुरू करण्यात आले आणि या संपूर्ण प्रकारात पालकांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक हेसांड झाली. नगर संभाजीनगर येथील चुकीच्या सल्ल्यामुळे धावपळ करण्याची वेळ आली आणि याच दरम्यान योगेश सरोदे हे शेतमजूर आहेत. त्यांना पहिला 5 वर्षाचा मुलगा आहे आणि आता मुलगी झाल्यानं कुटुंबाला आनंद झाला आणि या प्रकरणामुळे मात्र मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिकेचा खर्च 50,000 आला आणि आता मुंबईच्या रुग्णालयात दाखल करून घेतल्याबरोबर 50,000 भरून घेतले आणि आज शस्त्रक्रिया करण्यासाठी किती खर्च येईल याबाबत डॉक्टर सांगणार आहेत. पण हा खर्च करायचा कुठून असा प्रश्न आता संबंधित नातेवाईकांना पडला आहे. तर मंडई, अशा प्रकारे अतिशय लहान बाळ, नवजात बाळ जे म्हणतो, त्याच्यावर उपचारासाठी फरफट करण्याची वेळ आली आहे. खरंच हे खूप विचार करण्यासारखं आहे. जर असंच चालू राहिलं, आपण म्हणतो की आपलं शहर, आपल्या सिटी ज्या आहेत त्या डेव्हलप होत आहेत, पण जर आरोग्य क्षेत्रात असं चालू राहिलं तर मग काय होईल, याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, विधान परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण मतदारसंघातील एका जागेसाठी ना निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय बरं का आपल्या अहिल्यानगर मध्ये. 18 जून रोजी मतदान होऊन 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. याच दरम्यान अरुण काका जगताप यांच्यानंतर विधान परिषदेचा

0: मतदार कोण होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य न्यायालयानं राज्य संदेश दिलाय. विधान परिषद एक पदाचा कार्यकाळ, नगर पंचायती आणि महापालिका झाल्या, परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत जिल्हा परिषदेचे सदस्य 89 पद आहेत. जिल्हा संस्थांमधील 70 जागा जिल्ह्यामध्ये 100% मतदार जिल्हा प्रस्थावला होता आणि या नियमानुसार 75% जास्त मतदार असल्यानं निवडणुका घेण्याची तांत्रिक अडचण दूर झालीय. राज्य निवडणूक आयोगानं विधान परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झालीय. जिल्ह्यामध्ये 569 मतदारांपैकी 461 सदस्य सद्यस्थिती कार्यरत आहेत. या निवडणुकीत स्वीकृत नगरसेवकांनाही मतदानाचा अधिकार आहे. तर मंडई, अशा प्रकारे आता अरुण काकांनंतर कोण होणार आमदार हा प्रश्न पुढे येतोय बरं का. विधान परिषद निवडणुका बिगुल वाजतंय, तुम्हाला काय वाटतंय याबद्दल नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 10 वाजलेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, नगर परिषदेच्या सभागृहात ना माजी सैनिकांच्या त्रिदल संघटनेची मासिक बैठक पार पडली बरं का. आणि यावेळी रेल्वे सेवेत निवड झालेल्या नितीन पालवे आणि राज्य पोलीस दलात निवड झालेले संभाजी मरकड यांचा सत्कार करण्यात आलाय. तसंच माजी सैनिकांच्या सभागृह आणि स्मारक उभारणीसाठी नगर परिषदेचे सहकार्य राहील असं आश्वासन नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिलं आहे. आणि या बैठकीला त्रिदल संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, रोहिदास एडके, प्रभाग फुंदे, तसंच विठ्ठल तांदळे, सचिन आमटे, संभाजी काकडे हे सगळे उपस्थित होते. तर म्हणजे अशा प्रकारे रेल्वे आणि पोलीस सेवेत निवड झालेल्यांचा त्रिदल संघटनेकडून गौरव करण्यात आलेला आहे बरं का. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आरजे कोमल.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आज 10:15 म्हणजे 10:15 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणाकडून ना वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळं भर उन्हाळ्यात नागरिक त्रस्त झालेत आणि दिवस आणि रात्री सतत वीज खंडित होत असल्यामुळं नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत असून लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचं मोठं हाल होत आहेत आणि वारंवार वीज गायब होत असल्यामुळं व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान देखील होत आहे. शहराचा पाणी पुरवठाही विस्कळीत होत आहे आणि या निषेधार्थ अनेकांनी आंदोलन करण्याचं देखील ठरवलेलं आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या शहराचा वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत करा असं सगळ्यांचं मागणं आहे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण आपण पाहतो आहोत आता उष्णतेचं प्रमाण किती जास्त वाढलंय आणि या उष्णतेमध्ये जर लाईट नसेल तर किती हाल होतात. त्यामुळे ही वीज जी खंडित होतीये, वीज पुरवठा जो खंडित होतोय तो व्यवस्थित करा असं म्हणणं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचंय का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरच्या अंतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत आणि मंडळी मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि अनेक गोष्टी असतात ज्यावर बोलणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीचे 3 दिवसीय अधिवेशन अहिल्यानगर म्हणजेच आपल्या शहरामध्ये 5 ते 7 जून दरम्यान होणार आहे बरं का. आणि त्याच्या नियोजनाकरिता विविध समित्या स्थापन करण्यात आल्यात. सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील अभियंता भवनात जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली आहे. ज्येष्ठ नेते बाबा आरगडे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांसारख्या अनेक मान्यवर इथे उपस्थित होते. आणि जिल्हाध्यक्ष बुधवंत म्हणालेत की शहरातील बडी साजन मंगल कार्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य विस्तारित कार्यकारिणीचं अधिवेशन होत आहे. यामध्ये सर्वांनी योगदान द्यावं, एकत्रित प्रयत्नातून हे अधिवेशन यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तर मंडळी अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नगराध्यक्ष किंवा नगरमध्ये ना राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे आणि त्यामध्ये जिल्हाध्यक्ष बुधवंत सर जे आहेत त्यांनी ते याचं सगळं काम बघणार आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, नगरकर आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये। ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि येस, अनु आली आहे तुम्हाला भेटायला। आणि आठवड्याला तर काल सुरुवात झालेली आहेच आणि 19 मे 2026 आजची तारीख, आणि अर्थात आज आहे वार मंगळवार आणि आपण आपल्या या दिवसाला तर सुरुवात केलेली आहेच, पण त्याचबरोबर महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत। आणि तापमान प्रचंड वाढतं आहे आणि उकाडा मात्र अजिबातच संपत नाही आहे किंवा थांबत नाही आहे असं म्हणायला हरकत नाही। प्रचंड उकाडा जाणवतो आहे दुपारच्या वेळेला, जास्त आपल्याला या उष्णतेचा हीट वेव्हचा त्रास होतो आहे। आणि जवळपास 40 ते 41 डिग्री अंश सेल्सिअस नगरचं तापमान जे आहे ते आपल्याला जाणवत आहे। आणि रात्री तुम्ही जर लक्षात घेतलं किंवा रात्री जर तुम्ही पाहिलं तर अगदी संध्याकाळीसुद्धा रात्रीसुद्धा 10:30 वाजता 34-32 डिग्री अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते असतं, म्हणजे बऱ्यापैकी जास्तच तापमान असतं। हवेमध्ये संध्याकाळीसुद्धा फारसा गारवा आपल्याला जाणवत नाही आहे, उकाडाच जाणवतो आहे। रात्रीसुद्धा आपल्याला उकाडाच प्रचंड जाणवतो आहे आणि या उकाडानं सगळे नगरकर नक्कीच हैराण झाले आहेत। पण लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये येणार आहे, तो केव्हा येणार आहे याच्या प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देणारच आहे अगदी थोड्याच वेळात। एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोतेहो, जिल्हा परिषद बदल्यांना यंदा मुहूर्त आहे की नाही अशी परिस्थिती याही वर्षी निर्माण झाली. म्हणजे गेल्या वेळी जनगणनेच्या कामामुळे बदल्यांना स्थगिती मिळाली होती आणि आता विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे पुन्हा एकदा बदल्या रद्द करण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी 31 मेच्या अगोदर राबवली जाते, पण यंदा ही प्रक्रिया मात्र 6 ते 8 मे या दरम्यान राबवण्याबाबत जिल्हा परिषदेनं वेळापत्रक जाहीर केलं होतं. पण झालं काय, यंदा जिल्हा परिषदेचे बहुतांश कर्मचारी जनगणनेसाठी निवृत्त आहेत आणि त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना बदल्यांमधून वगळण्याचे शासनाचे महत्वाचे आदेश आहेत. मात्र किती कर्मचारी जनगणनेसाठी घेतले जातील ही माहिती प्रशासनाकडून उपलब्ध नसल्यानं 6 ते 8 या कालावधीमध्ये बरेचसे जे कर्मचारी आहेत तर ते या जनगणनेच्या कामामध्ये व्यस्त होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा झडपीच्या बदल्या रद्द झालेल्या आहेत. यंदा सुद्धा, यावर्षी सुद्धा अहिल्यानगर जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे, त्यामुळे झडपीच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सुद्धा खरं तर लाभवावी किंवा काय करावं याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आलेलं सध्या आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90110005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. देशातील सगळ्यात खासगी क्षेत्रातील मोठा तोफगोळा उत्पादन प्रकल्प होतोय आपल्या शिर्डीजवळ. औद्योगिक वसाहतीमध्ये तो उभारण्यात येणार आहे, त्यामुळे शिर्डीला अजून एका कारणामुळे खूप महत्त्व प्राप्त होत आहे. अवघ्या एका वर्षामध्ये या प्रकल्पाचं लोकार्पण 23 मेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लवकरच होत आहे. जलसंपदा आणि पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे चेअरमन रविकांत यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. 200 एकर क्षेत्रावर हा परिसर आहे, हा प्रकल्प आहे. 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन प्रोडक्शन इथं केलं जाणार आहे आणि दरवर्षी सुमारे 5 लाख तोफगोळा तयार होण्याचं एकमेव केंद्र किंवा प्रकल्प हा असणार आहे. इतकी मोठी कारखान्याची क्षमता आहे. इथे CNG प्लांट मोठ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती केले जाणार आहेत. इथे रॉकेट लॉन्चर होऊ शकतं. लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन्स असतील, विविध इलेक्ट्रॉनिक्स काही गॅजेट असेल, तर या सगळ्या चाचणी सुविधासुद्धा इथे विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे खूप मोठा हा प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे नगर जिल्ह्यालासुद्धा, शिर्डीलासुद्धा एक अजून एक महत्त्व प्राप्त होणार आहे. आत्तापर्यंत 600 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट या सगळ्या प्रकल्पासाठी केलेली आहे आणि या माध्यमातून जर बघायला गेलं तर 2000 नागरिक असे आहेत की ज्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये दारुगोळा भरण्याचं उत्पादन अहिल्यानगरमध्ये लवकरच सुरू करण्याचा विचारसुद्धा आहे, असं पालकमंत्री यांनी यावेळी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. नीट पेपर फुटी घोटाळ्यासंदर्भात आता बोलूयात. रोज नव्या या संदर्भातले अपडेट येत आहेत आणि आता किमान 1000 असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी हा पेपर विकत घेतलाय. जो पेपर फुटला आहे सीबीआयची अशी दाट शक्यता आहे. सीबीआयनं वर्तवलेली नांदेडमध्ये सुद्धा याचं कनेक्शन बघायला मिळत आहे. नागपूरमधल्या आलोक सीबीआयच्या रडारवर सध्या आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यातून तिघांना अहिल्यानगरमधून सुद्धा अटक करण्यात आली आहे. लातूरमधून सुद्धा RCC क्लासेसचे प्रमुख यांना सुद्धा सीबीआयनं पुण्यात चौकशीसाठी बोलावून अटक केली आहे. सीबीआयचे मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनामध्ये पुणे सीबीआयचे तपास प्रमुख यांनी नांदेडमध्ये सुद्धा धडक दिली आणि हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची सुद्धा चौकशी केली आहे. नांदेडमध्ये अनेक असे कोचिंग क्लासेसचे संचालक सध्या फरार आहेत, त्यांची कार्यालयं बंद आहेत, त्यामुळे अजून संशयाचं वलय यामुळे इथे फिरतं आहे. नांदेडला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पालकानं आपल्या पाल्यासाठी पेपर खरेदी केल्याचं सीबीआयच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय. त्याबरोबर आणखी काही असे विद्यार्थी इथे असू शकतात असं सीबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठेतरी नांदेडच्या विद्युतनगर स्थित या भागामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी हा पेपर अनेक रुपयांमध्ये विकत घेतलेला आहे, खरेदी केलेला आहे असं बघायला मिळत आहे. त्याचबरोबर सध्या सीबीआयचं पथक जे आहे ते लातूर शहरामध्ये आहे आणि इथे सुद्धा काय कनेक्शन या नीट पेपर संदर्भामध्ये आहे यावर लक्ष ठेवून आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। नीट पेपर फुटी घोटाळ्यासंदर्भात आता बोलूयात। रोज नव्या या संदर्भातल्या अपडेट येतात आणि आता किमान 1000 असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी हा पेपर विकत घेतला आहे। जो पेपर फुटला आहे सीबीआयची अशी दाट शक्यता आहे। सीबीआयनं वर्तवलेली नांदेडमध्ये सुद्धा याचं कनेक्शन बघायला मिळत आहे। नागपूरमधल्या आलोक सीबीआयच्या रडारवर सध्या आहे। नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यातून तिघांना अहिल्यानगरमधून सुद्धा अटक करण्यात आली आहे। लातूरमधून सुद्धा आरसीसी क्लासेसचे प्रमुख यांना सुद्धा सीबीआयनं पुण्यात चौकशीसाठी बोलावून अटक केली आहे। सीबीआयचे मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनामध्ये पुणे सीबीआयचे तपास प्रमुख यांनी नांदेडमध्ये सुद्धा धडक दिली आणि हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची सुद्धा चौकशी केली आहे। नांदेडमध्ये अनेक असे कोचिंग क्लासेसचे संचालक सध्या फरार आहेत, त्यांची कार्यालये बंद आहेत, त्यामुळे अजून संशयाचं वलय यामुळे इथे फिरतं आहे। नांदेडला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पालकानं आपल्या पाल्यासाठी पेपर खरेदी केल्याचं सीबीआयच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। त्याबरोबर आणखी काही असे विद्यार्थी इथे असू शकतात असं सीबीआयचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी नांदेडच्या विद्युतनगर स्थित या भागामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी हा पेपर अनेक रुपयांमध्ये विकत घेतलेला आहे, खरेदी केलेला आहे असं बघायला मिळत आहे। त्याचबरोबर सध्या सीबीआयचं पथक जे आहे ते लातूर शहरामध्ये आहे आणि इथे सुद्धा काय कनेक्शन या नीट पेपर संदर्भामध्ये आहे यावर लक्ष ठेवून आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी लाल परी, अर्थात एसटी महामंडळाची लाल परी, डिझेलच्या किमती

0: त्यामुळे आता एस टी प्रवासामध्ये सुद्धा एस टी प्रवास महाग होण्याची शक्यता आहे.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: एसटीचा प्रवास आता लवकरच महाग होण्याची शक्यता असल्याचं परिवहन मंत्री यांनी सांगितलंय. तातडीनं भाडेवाढ लागू केलं जाणार नसल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. सध्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला डिझेलच्या दरामुळे वाढत्या दरामुळे आणखी आर्थिक फटका बसलाय. डिझेलच्या दरामध्ये प्रतिलिटर 3.10 रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलचा दर सध्या 88.21 रुपयांवरून 91 रुपयांवर आला आहे. त्यामुळे एसटीच्या खर्चात दररोज सुमारे 33 लाखांची वाढ झाली आहे. यामुळे मासिक परिणाम जवळपास 10 कोटी रुपये आणि वार्षिक 124 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचं सांगितलं जात आहे. पण तरीसुद्धा जर भाडेवाढ झाली, दरवाढ झाली, तर प्रवाशांना मात्र एसटीचा मोठा फटका बसू शकतो. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. महत्वाच्या काही अपडेटकडे आता आपण वळत आहोत. आणि पश्चिम बंगालमध्ये सध्या सत्तेत आलेले सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं 2021 विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या फायली पुन्हा आता उघडल्या असून यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर काल अन्नपूर्णा योजनेला सुद्धा पश्चिम बंगालमधल्या नव्या सरकारनं मंजुरी दिली. या अंतर्गत 1 जूनपासून राज्यातील महिलांना 3,000 रुपयांची मासिक मदत बँक खात्यांवर दिली जाणार आहे. महिलांना सरकारी बस सेवेत मोफत प्रवासाची परवानगी सुद्धा देण्यात आली. त्याचबरोबर राज्यमंत्री अग्निमित्रा पॉल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं की नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या महिला आणि मतदार यादीमध्ये नावांचा समावेश करण्यासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज करणाऱ्या महिलांना सुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. आणि वाहनधारक जे आहेत किंवा ज्यांच्या नावावर टू व्हीलर फोर व्हीलर व्हेकल्स आहेत, तर त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सगळ्या वाहनांसाठी, 2019 आधीची जी काही वाहनं आहेत त्या वाहनांसाठी HSRP उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट हे अनिवार्य करण्यात आलं. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहेच आहे. आणि आता याची मुदत वाढ दिली आहे 30 जून 2024. अजून 1 महिना या वाहनधारकांकडे आहे आणि 1 महिन्याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे. 1 जुलै 2024 पासून जर नियम भंग केला आणि HSRP नोंदणी क्रमांक प्लेट तुमचा नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. 1000 रुपये दंडाची रक्कम असणार आहे. त्यामुळे सुरक्षितता आपली महत्वाची आहे, नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे डिजिटल ओळख बनवण्यासाठी आजच HSRP प्लेट बसवा. अधिक माहितीसाठी तुम्ही RTO केंद्राशी संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी मोनालिसा बागल. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, बऱ्याचशा काही फेक न्यूज किंवा काही चुकीच्या गोष्टी व्हायरल होत असतात. रोजगार हमी योजना विभागांतर्गत नोकरी भरती संदर्भात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते ती एक पोस्ट, आणि ही पोस्ट अत्यंत चुकीची आहे, ही माहिती खोटी आहे, बोगस असल्याचं सांगण्यात आलं आहे. कार्यक्रम तांत्रिक अधिकारी PTO, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी APO आणि क्लार्कम डेस्क ऑफिसर CDO या पदांचा उल्लेख या जाहिरातीमध्ये होता. नोंदणीसाठी 1500 रुपये शुल्क भरण्याची अट आणि 58 वर्षाच्या नियुक्तीचं आमिष सुद्धा या जाहिरातीमध्ये बघायला मिळालं. आणि या प्रकरणी आता मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार सुद्धा दाखल झाली आहे. अशी कुठलीही भरती प्रक्रिया शासनानं काढलेली नाही. संबंधित जाहिरात पूर्णपणे खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जे बेरोजगार युवक आहेत, तरुण आहेत, तर यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत काळजी घ्या. अशा फेक व्हायरल न्यूज ज्या आहेत त्या तपासून घ्या, ऑथेंटिक आहे की नाही याची खात्री करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
1: हर दिल जो प्यार करेगा वो गा...

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या शो मध्ये महत्वाच्या काही गोष्टी आपण जाणून घेतोय. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026. 18 रोजी मतदान होतंय, तर 22 जूनला काउंटिंग अर्थात मतमोजणी होतीये. 461 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहे. आणि आपल्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशय यांनी याबाबत सांगितलंय. भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 ही जाहीर केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. ही निवडणूक शांततापूर्ण आणि पारदर्शक निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशय यांनी दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी उपस्थित होते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगी या कार्यक्रमात. भारताची जनगणना 2027 याची प्रशिक्षण पूर्वतयारी सुद्धा झाली आहे आणि आता लवकरच जनगणना सुद्धा सुरू झाली. तहसील कार्यालय राहता यांच्या विशेष सहकार्यानं आणि मार्गदर्शनाखाली भारताची जनगणना 2027 या अभियानासाठीची पूर्वतयारी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सध्या सुरू आहे. खरं तर किट वाटप करण्यात आलंय, प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, प्रगणक गट निश्चिती झालेली आहे, कोण प्रगणक त्या त्या वॉर्डमध्ये त्या त्या भागामध्ये प्रभागामध्ये जाऊन नागरिकांची सखोल माहिती जी आहे ती घेणार आहे, याची अचूक विभागणी झालेली आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचं शंकांचं निरसन झालेलं आहे आणि आता प्रत्यक्ष कामकाजासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रसेवेसाठी संपूर्ण टीमची सज्जता बघायला मिळते. जनगणना से जनकल्याण या उद्देशानं पूर्ततेसाठी आता सगळी टीम जी आहे जनगणनेसाठी, जे कर्मचारी आहेत ते अक्षरशः तयार आहेत आणि तुमच्याही घरी जनगणनेसाठी जे येतील, जे प्रगणक येतील, त्यांना जरूर सहकार्य करा, मदत करा, त्यांना संपूर्ण खरी माहिती द्या आणि या जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सुद्धा संपूर्ण पद्धतीनं तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: नमस्कार, मी नागराज मंजुळे, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. सतर्कता आणि तत्परता अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये गरजेची असते. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं सुद्धा अशीच एक वेगवान सतर्कता राखून आणि तत्परता पाहून एक गोष्ट आणि कामगिरी केली आहे. नगर शहरातील मोहिनीनगर केडगाव दत्त मंदिराशेजारी एका नागरिकाच्या घराला पहाटे अचानक 2:30 आग लागली आणि ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की घरातील फ्रीज, गॅस सिलेंडर आणि इतर घरगुती वाहनांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ही माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ही आग नियंत्रणात आणली. सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू आहेत नगरकर, त्यामुळे घरातील विद्युत उपकरणं, वायरिंग, गॅस सिलेंडर, ज्वलनशील वस्तूंबाबत विशेष काळजी घ्या. कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर त्वरित महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क तुम्ही साधू शकता. उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू आहेत, त्यामुळे शक्यतो

आपल्या घरातलं जे गॅस सिलेंडर आहे ते रात्रीच्या वेळेस पूर्ण बंद ठेवा. त्याचबरोबर विद्युत उपकरणं, जेव्हा त्या उपकरणांचा वापर नसेल तात्काळ ते बटन बंद करा. वीज वाया घालवू नका. काळजी घ्या. सतर्क रहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।
1: नमस्कार, मी सनी गवळी बोलतोय, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. आपण अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करत असतो आणि आज आहे IBD दिवस. या दिवसानिमित्त आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आणि स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील साईदीप हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत असणारे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर इंद्रनील कुलकर्णी सर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: या शोमध्ये आणि या स्टुडिओमध्ये खूप मनापासून तुमचं स्वागत.
3: धन्यवाद.
2: जसं मी आत्ता म्हणाले की IBD दिवस आपण साजरा करतो आहोत आणि पोटातील आतड्यांच्या संदर्भामधला हा दिवस आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IBD म्हणजे नेमकं काय किंवा हा आजार काय आहे.
3: नमस्कार. प्रथमतः आज एक IBD डे आहे, 19th मे, वर्ल्ड IBD डे. आणि यावेळेस IBD डेची थीम आहे IBD हॅज नो बॉर्डर्स अँड ॲक्सेस टू IBD केअर, ज्यामध्ये आपण इम्प्लाय करणार आहोत की सर्वांना अफोर्डेबल आणि अर्ली डायग्नोसिस म्हणजे लवकर निदान करणे, अफोर्डेबल ट्रीटमेंट देणे, हे यावेळेस जागतिक पातळीवर IBD डेची थीम आहे. तर IBD म्हणजे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज. इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज म्हणजे प्रथमतः आतड्यांचा आजार आहे, ज्यात आतड्यांवर सूज येणे किंवा आतड्यांना जखम होणे किंवा आतडी अरुंद होणे किंवा आतडीला छिद्र पडणे ह्या गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला संडासमध्ये रक्त येणे किंवा वारंवार संडास होणे, जुलाब होणे, वजन कमी होणे या सर्व गोष्टी किंवा पोटात दुखणे आढळू शकतात. पण जरी हा आतड्यांचा आजार असला तरी हा फक्त आतड्यांशी निगडीत मर्यादित नाही आहे, तर याच्यात वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्स पण इन्वॉल्व होऊ शकतात. आणि बऱ्याचदा या ऑर्गन सिस्टम्सच अर्ली प्रेझेंटेशन असतात, म्हणजे 20-30% लोकांमध्ये 4 इयर्स प्रायर हे सिम्टम्स येतात आतडी इन्वॉल्व होण्याच्या आधी.
2: नक्कीच. यामध्ये क्रोन डिसीजेस किंवा अल्सरटेटिव्ह कोलायटिस असं पण काही होऊ शकतं, किंवा यामधला फरक नेमका काय आहे किंवा याची लक्षणं काय असू शकतात.
3: तर IBD मुख्यतः 3 आजार येतात, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन्स डिसीज आणि मायक्रोस्कोपिक कोलायटिस. तर मायक्रोस्कोपिक कोलायटिस हा यातला सर्वात कमी त्रासदायक आजार आहे, पण अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रोन्स डिसीज ह्या दोघांमध्ये अल्सरेटिव्ह जसं नावातच आहे की मोस्टली हा मोठ्या आतडीचा आजार जास्त प्रमाणात असतो आणि याच्यात कम्प्लीट इन्वॉल्वमेंट असते किंवा मध्ये गॅप्स नसतात. हे जे लक्षणं आहेत, जे आजाराच्या जखमा आहेत, त्या सर्रास एका भागाला इन्वॉल्व करतात आतडीच्या. तसंच त्यामुळे ह्या आजारामध्ये संडासमध्ये रक्त येणे किंवा जुलाब होणे आणि वजन कमी होणे ह्या गोष्टी जास्त दिसू शकतात. आणि दुसऱ्या भागात क्रोन्स डिसीज हा लहान आतडीचा पण असू शकतो, मोठ्या आतडीचा पण असू शकतो, अगदी अन्ननलिका किंवा छोट्या आतडीचा पहिला भाग या भागात पण होऊ शकतो. यामध्ये जास्त प्रमाणात सूज तर येतेच, पण रस्ता अरुंद होणे, त्याच्यामुळे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन किंवा परफोरेशन म्हणजे छिद्र पडणे अशा गोष्टी जास्त प्रमाणात होऊ शकतात. आणि याच्यामध्ये मालन्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्वांची कमी ही जास्त प्रमाणात आढळून येते.
2: हे होण्याचं मुख्य कारण काय आहे किंवा काही गोष्टी आहेत का की ज्यामुळे हा आजार होऊ शकतो, कुठल्या वयोगटाला जास्त होऊ शकतो?
3: ते दोन प्रश्न आहेत. तर पहिलं आपण बघू की कारण काय असू शकतं. तर कारणामध्ये ह्याच्या बऱ्याच स्टडीज झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असू शकतात, त्याच्यानंतर जेनेटिक फॅक्टर्स पण कारणीभूत असतात. अर्ली एजमध्ये यूज ऑफ अँटीबायोटिक्स जर झाला असेल तर हे पण कारणीभूत असू शकतं. आपला आहार पण काही प्रमाणात कारणीत असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले गट मायक्रोबायल फ्लोरा असतो, म्हणजे जे आपले अन्न आतडीमधले जे विविध जीवाणू किटाणू असतात जे चांगले असतात, त्याचं डिसबायोसिस म्हणजे ते खराब होणे, या सर्व कारणांमुळे हा आजार होतो. पण याचा जेनेटिक्सचा रोल पण बऱ्यापैकी आहे.
2: नक्कीच.
3: दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की साधारणतः वयोगट कोणते असतात, तर याचे 2 पीक असतात, सेकंड डिकेड अँड 5th to 6th decade ऑफ लाईफ. म्हणजे साधारण हा पहिला पीक जो असतो याचा हा 11-20 या वयोगटात येऊ शकतो आणि नंतर 50 वयोगटाच्या नंतर जास्त प्रमाणात दिसून येतो.
2: जी लोक जास्त व्यसन करतात त्यांना हा आजार होण्याची किंवा हा त्रास होण्याची शक्यता आहे का?
3: बऱ्याचदा याच्यातला एक आजार आहे तो स्मोकिंग. त्याचं सांगितलं की स्मोकिंगने तो प्रिव्हेंट पण होतो, याचा अर्थ मी सांगत नाही की करा म्हणून, पण त्याच्याने दुसरा जो प्रकार आहे IBD चा तो होतो पण.
2: आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर या रुग्णांचं प्रमाण अंदाजे किती आहे किंवा अशा प्रकारचे पेशंट केसेस तुमच्याकडे येतात का?
3: तर याच्यात साधारणतः आपण जर बघितलं तर तुम्ही जे विचारता त्याला आपण डिसीज बर्डन म्हणतो, म्हणजे की साधारणतः त्या पॉप्युलेशनमध्ये डिसीज किती प्रमाणात आहे. तर ते इंडियाचं जर आपण बघितलं तर हा प्रेव्हलंट आहे इंडियामध्ये, पण जे आपल्याला दिसून येतो तो टिप ऑफ आईसबर्ग आहे. त्या साधारणतः आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट म्हणजे मोर दॅन सिग्निफिकंट नंबरमध्ये लोकांना आहे, पण त्यानुसार हे जे लोक हॉस्पिटलमध्ये सिम्पटम्स किंवा लक्षणं घेऊन येतात त्यांची तपासणी होते ते आपल्याला कळते. अशी जी लोक जे येतच नाहीत किंवा दुसरे काही इलाज करतात त्यांचं आपण डॉक्युमेंटेशन अजून झालेलं नाही आहे. तर एस्टिमेटेड डॉक्युमेंटेशन ते साधारण 1.4 to 1.5 million असू शकतं इंडियामध्ये.
2: नक्कीच, तुम्ही आता जसं सांगितलं की बऱ्याच वेळा पोटदुखी, जुलाब, वजन कमी होणं ही लक्षणं आहेत आणि बरेच जण या सगळ्या लक्षणांना काही घरगुती उपाय करतात किंवा कुठले मेडिकलमधले काही गोळ्या घेतात, पण त्यामुळे नेमका हा त्यांना आजार झाला आहे हे लवकर लक्षात येत नाही किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये यावर इलाज करतात. तर हे किती गंभीर असू शकतं किंवा ही लक्षणं अजून गंभीर स्वरूपात पुढे जाऊ शकतात का?
3: त्याच्यात सोपं सांगायचं झालं जर साधारणतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही व्यक्ती असेल त्याला 4 आठवड्यांपेक्षा जास्त जर लूज मोशन होत असतील, लूज मोशनमध्ये रक्त असेल, वजन कमी होत असेल किंवा त्याबरोबर संधिवात होत असेल, डोळे लाल होत असतील किंवा आपल्या संडासच्या जी जागा असते त्याच्यातून पस वगैरे येत असेल ह्या लक्षणांबरोबर, त्वचेवर काही चट्टे म्हटले स्किन रॅशेस वगैरे येत असतील, ही जर पण लक्षणं बरोबर असतील आणि किंवा 4 आठवड्यापेक्षा जास्त जुलाब होत असतील, वजन कमी होत असतील, रक्त येत असेल, तर ते डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे किंवा पोट बऱ्या प्रमाणात दुखत असेल जुलाबांबरोबर तर.
2: बरं, नक्कीच. या आजाराचं निदान करण्यासाठी काही टेस्ट आहेत का किंवा कुठल्या तपासण्या केल्या जातात?
3: आजाराचं निदान करण्यासाठी बरेच रक्ताच्या पण तपासण्या आहेत, विष्ठेच्या पण तपासण्या आहेत आणि कोलनोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे आतड्याची पण तपासणी आपण करतो. एखाद्या पेशंटला जर आपल्याला लेबल करायचं असेल तर ते बायोप्सी प्रूव्हनच करू शकतो आपण, की आपण जेव्हा आतड्यांची तपासणी करतो तेव्हा तिथून बायोप्सी म्हणजे तुकड्याची तपासणी आपण पाठवतो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला आढळून आलं की काही ठराविक लक्षणं त्यात दिसत असतील तर आपण मग त्यांना आयबीडी, मग त्याच्यात आपण डिफरन्शिएट पण करू शकतो की अल्सरेटिव्ह आहे की क्रोन्स आहे की मायक्रोस्कोपिक कोलायटिस आहे.
2: नक्कीच, या आजाराचं निदान जर लवकर झालं नाही, उशिरा झालं, तर त्या व्यक्तीला अजून काही धोके निर्माण होऊ शकतात का? जसं तुम्ही सांगितलं की इतर अवयवांना सुद्धा काही होऊ शकतं किंवा काही इतर लक्षणं सुद्धा किंवा अजून कुठलं हे दुखणं वाढू शकतं का?
3: सोपं सांगायचं झालं तर हा आजार म्हणजे बेसिकली काय आहे की आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा रोगप्रतिकारक पेशी आहेत त्याच आपल्या शरीरावर अटॅक करत असतात पर्टिक्युलर भागांवर, त्यामुळे ह्या प्रकारच्या जिथे जिथे पेशी आढळून येतील त्या त्या अवयवांवर ते अटॅक करू शकतात. म्हणजे आतडीवर तर करतातच, पण याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की संधिवात पण बरोबर होऊ शकतो, डोळ्यांचा त्रास होऊ शकतो, त्याच्यानंतर स्किनचे बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याच्यानंतर संडासच्या जागेवर पण बाकी ठिकाणी होऊ शकतो आणि जिथे जिथे, त्यामुळे हा आजार जर आपल्याला बघायचं तर मोठा व्यापक प्रमाणातला आजार आहे. म्हणजे ह्याच्यात आपण फक्त आतड्यांशी न धरता की याच्यात मालन्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्वांची कमी किंवा वजन कमी होणे ह्या सर्व गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत आणि सहसा आपण बघितलं तर अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये डॉक्युमेंटेड आहे की 8 years डाऊन द लाईन इट कॅन टर्न इन टू मॅलिग्नन्सी, म्हणजे जसं कर्करोगात पण रूपांतर होऊ शकतं.
2: नक्कीच, स्ट्रेस किंवा आपण चुकीची लाईफस्टाईल फॉलो केल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो का किंवा याचा काही आजाराशी संबंध येऊ शकतो का?
3: डिरेक्ट डॉक्युमेंटेशन नाही, पण देर आर स्टडीज गोईंग ऑन ज्याच्यात आता सांगतायत की जे साधारणतः असं स्टडी चालू आहे की ज्याच्यामध्ये युजली असं सापडण्यात येते की ज्या लोकांचे जंक फूड किंवा आउटसाईड फूडचं आपण जास्त प्रमाणात कन्झम्पशन करतो त्याच्यामुळे मी जे आधी म्हणालो की इंटेस्टाईनचा फ्लोरा म्हणजे जे तिथले नॉर्मल जीवाणू किटाणू आहेत हे चेंज होऊन वेगळ्या प्रकारचे बनतात, त्यामुळे इंटेस्टाईनची परमिएबिलिटी म्हणजे तर दोन सेल्समधली गॅप वाढायला लागते आणि मग हे जे बाहेरचे अँटीजेन्स आहेत त्याचं सिस्टमिक प्रेझेंटेशन वाढतं आणि त्यामुळे मग ते आपल्या रोगप्रतिकारक्षमते पेशी त्या भागावर अटॅक करू लागतात, त्यामुळे हा काही प्रमाणात बाहेरच्या खाद्यपदार्थांनी हा त्रास होऊ शकतो.
2: जसं तुम्ही सांगितलं की अनुवंशिकता सुद्धा काही केसमध्ये कारणीभूत ठरू शकते या आजाराला, तर याचा किती संबंध येऊ शकतो किंवा अनुवंशिकतेनं असेल तर काय काळजी घ्यायला हवी अशा रुग्णांनी?
3: नाही सहसा आपल्या घरात जर कोणाला हा डॉक्युमेंटेड असेल आजार तर आपण पण जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊ शकता जर तुम्हाला तशी लक्षणं दिसत असतील तर त्याच्याने लवकर निदान होईल.
2: नक्कीच. हा आजार पूर्ण बरा होण्यासारखा आहे का?
3: पूर्ण बरा म्हणण्यापेक्षा कंट्रोल पूर्णपणे करता येतो. ट्रीटमेंट बऱ्याच रुग्णांना थोडी लांबची किंवा काय जास्त काळावधीसाठी घ्यावी लागते. आजार बरा होतो, पूर्णपणे बरा होतो, पण रादर दॅन म्हणजे आपण कसं म्हणतो की जसं फॉर दॅट मॅटर डायबिटीज आहे, शुगर, तर त्याचे पण तुम्ही जेव्हा जो मेडिकेशन घेता त्याच्याने तो बरा होतो आजार, पण तो निघून जात नाही. तसंच याचं आहे की आपण बरा होतो पण निघून जात नाही.
2: उपचारांबद्दल जर बोलायचं झालं तर अगदी सौम्य प्रकारे जर एखाद्या रुग्णाला सुरुवात असेल या आजाराची तर त्याला कुठली उपचार पद्धती असते, किंवा अगदी जास्त गंभीर स्वरूपाचा जरी हा आजार झाला तर कुठल्या उपचार पद्धती फॉलो केल्या जातात?
3: आता ह्यामध्ये रिसेंटली खूप नवीन औषधं मार्केटमध्ये किंवा अवेलेबल झालेले आहेत, पण आम्ही ज्या आत्तापर्यंत केसेस बघितल्या तिथल्या 50-60% लोकांना आपण गोळ्यांनीच ठीक करतो. रेअरली काही लोकांना ज्यांना हा आजार वयाच्या 30 वर्षांच्या आधी होतो किंवा डायग्नोसिसमध्येच आजार थोडा जास्त गंभीर प्रमाणातला असतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणची इन्व्हॉल्वमेंट असते, त्या लोकांना आता आपण आधीच थोड्या हायर एंडच्या मेडिसिन्स चालू करून म्हणजे इंजेक्शन्सच्या फॉर्ममध्ये, पण ते पण जसं इन्सुलिनचा आपण चरबीमध्ये घेतो तसे पण इंजेक्शन्स अवेलेबल आहेत, त्या फॉर्ममध्ये ट्रीटमेंट करून ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तो कंट्रोल करता येतो.
2: नक्कीच. औषधांसोबतच रोजची आहार घेण्याची पद्धत, व्यायाम, हे किती महत्त्वाचं आहे या आजारासाठी?
3: आय थिंक पोटाच्या किंवा लिव्हरच्या जे पण आजार आहेत त्याच्यामध्ये या दोघांचाही खूप मोठा रोल आहे, एक्सरसाइजचा पण आणि डाएटचा पण. तर त्या आजारात सुद्धा त्यांचा रोल आहे, डिरेक्टली इनडिरेक्टली इट वुड हेल्प ओनली.
2: ज्या रुग्णांना हा त्रास होत असेल त्यांनी जास्त विशेष काळजी कुठली घ्यायला हवी किंवा काही गोष्टी पाळायला हव्यात का?
3: या ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी काळजी घेण्यापेक्षा माझ्या मते डॉक्टरांकडे फॉलोअप रेग्युलर ठेवला तर ते त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त चांगलं आहे. त्यामुळे त्यांचा आजार हा बऱ्याच लवकर प्रमाणात कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि ते त्यांची डेली जे लाईफस्टाईल आहे ती लवकर कॅरी आउट करू शकतात.
2: नक्कीच. खूप कमी वयामध्ये जर हा आजार होत असेल तर त्या रुग्णांनी काय करायला हवं किंवा ही लक्षणं वेळीच ओळखून कशा पद्धतीनं उपचार घ्यायला हवेत याबाबत काय आवाहन कराल या माध्यमातून?
3: असं आवाहन याचं आहे की जसं मी पहिल्यांदा म्हणालो की कोणाला पण 4 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ जुलाब होत असतील किंवा खूप जास्त दुखत असेल किंवा रक्त येत असेल किंवा वजन कमी होत असेल किंवा बाकी ज्या सांधे आहेत किंवा डोळे, स्किन रॅश या सगळ्या गोष्टी दिसत असतील तर त्या रुग्णांनी लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि 4 आठवडे पण थांबायची गरज नाही जर तुम्हाला बाकीची ही लक्षणं दिसत असतील तर.
2: नक्कीच. सर, आज तुम्ही रेडिओच्या माध्यमात आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक लिस्नर्सपर्यंत पोहोचताय, तर तुम्हाला कसं वाटतं?
3: मला याचा खूप आनंद आहे की मी लोकांपर्यंत या आजाराबद्दल त्यांच्या शब्दांमध्ये

0: मध्ये आपण हे सांगू इच्छितो की तुम्हाला ॲक्सेस टू आय बी डी केअर, म्हणजे तुम ह्याच्यात रुग्णांचं पण पार्टिसिपेशन, त्यांनी ही लक्षणं दिसल्यावर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. त्यामुळे आता आपल्याकडे अफोर्डेबल टेस्ट्स, अफोर्डेबल ट्रीटमेंट आणि लॉंग टर्म गोल, लॉंग टर्म पेशंटचं केअर कसं करायचं, या बाबतीत यावेळेस आय बी डी डे निमित्त आपल्याला जनजागृती करायची आहे.
1: नक्कीच सर. आज सर तुम्ही रेडिओनगरच्या माध्यमात आलात आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद सर तुमचे.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आज आपण जागतिक आयबीडी दिवस साजरा करतोय, म्हणजेच पोटातील आतड्यांचा दाहजन्य आजार हा 19 मेला साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हाच आहे की आयबीडी विषयी जनजागृती करणं, अवेअरनेस करणं, रुग्णांना आधार देणं आणि योग्य उपचारांविषयी माहिती पोहोचवणं. आणि या आजाराविषयी योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील साईदीप हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत असणारे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर इंद्रनील कुलकर्णी. आज आपण त्यांच्याशी या नगर डायरी कार्यक्रमामध्ये संवाद साधला. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मित्रांनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 49। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं। संगीतभूषण पंडित राम मराठे यांचं संपूर्ण नाव रामचंद्र पुरुषोत्तम मराठे। तळपत्या सूर्यासारखा तेजस्वी सूर, लयदार बुद्धिनिष्ठ बढत आणि परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन ठेवणारी चपळ आणि गुंतागुंतीची तान अशी वैशिष्ट्यपूर्ण ख्याल गायकी सहजपणे सादर करणारे प्रतिभाशाली गायक संगीतकार संगीतभूषण पंडित राम मराठे। गाण्याची मनस्वी आवड आणि वडिलांची प्रबळ इच्छा यामुळे गाण्यासह अभिनयाची संधी त्यांना बालवयातच मिळाली। प्रभात कंपनीच्या 1938 सालच्या गोपाळकृष्ण या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी त्यांची निवड झाली। चित्रपटातील त्यांच्या सुरेल आवाजातली सर्व गाणी लोकप्रिय झाली। त्या गाजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे माणू मध्ये कर यांच्या चहावाला रामू ही त्यांची भूमिका होती। त्यांनी अनेक संगीत नाटकात प्रमुख भूमिका केल्या। राम मराठे चतुरस्त्र गवय्या होते। महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या ग्वालियर, आग्रा, किराणा, जयपूर या सर्व चारही प्रमुख संगीत घराण्यांची गाणी त्यांनी आत्मसात केली होती। महाराष्ट्रात रुजल्या गेलेल्या या चारही घराण्यांचे संस्कार राम मराठे यांच्या गायकीवर झाले होते। त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक जोड राग गायचे। मंडळी, संगीत नाटक सुरू होण्यापूर्वी गायलं जाणारं गीत म्हणजे नांदी। नांदीला मंगलाचरण किंवा सूचक पद असंही म्हणतात। हे आशीर्वादात्मक श्लोक असतात जे नाटक सुरू होण्यापूर्वी सूत्रधार आणि नटी सादर करत असतात। ही नांदी साधारणपणे ऑर्गन आणि तबला या वाद्यांच्या आधारे गायली जाते। रसिक हो, नाटकाच्या 2 घंटा झालेल्या आहेत। फुटलाईटचा प्रकाश पडद्यावर झेपावलेला आहे। नाटकातल्या पात्रांच्या पायांच्या हालचाली पडदा आणि रंगमंच यांच्या फटीतून दिसत आहेत। तबल्याची मनधरणी झालेली आहे। उदाधुपाच्या सुगंधी वातावरणात नांदीचा सूर आपल्या मनाचा वेध घेत आहे।

या रसिकमान्य नांदीनंतर आजच्या आपल्या नाट्यगीतांच्या मैफिलीची सुरुवात करूया. संगीतकार पंडित राम मराठे यांनी राग खमाज या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या संगीत मेघमल्हार या नाटकातल्या एका पदानं. पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे पद लिहिलं आहे नाटककार विद्याधर गोखले यांनी. धीरधरी धीरधरी जागृत गिरीधारी, तारी तसे भावी कास तोच चक्रधारी. ही आहे एक भक्तिपर संगीत रचना, ज्यात श्रीकृष्णाच्या गिरीधारी या रूपाचं आणि त्याच्या गुणांचं वर्णन आहे. हे नाट्यपद म्हणजे भक्ती, आर्तता, आत्मार्पण आणि अंतर्मनातल्या श्रीकृष्णाच्या प्रति जागृत श्रद्धेचं प्रतीक आहे. ऐकूया गिरीधारी कृष्णाची भक्तिभावनेने ओथंबलेली आळवणी करणारं एक नाट्यपद.

यानंतर ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं डॉक्टर सुमन माटे यांनी बहारदारपणे गायलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं एक नाट्यपद. संगीत मदनाची मंजिरी हे नाटक शेक्सपियर यांच्या ट्वेल्थ नाईट या विख्यात नाट्याच्या आधारे लिहिलं गेलं. संगीत मदनाची मंजिरी या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 27 मार्च 1965 रोजी नाट्यसंपदा मुंबई या नाट्यसंस्थेतर्फे सादर झाला. या पदाच्या गायिका डॉक्टर सुमन गणेश माटे या संगीत निपुण नाट्यप्रवीण सुविद्य सुसंस्कृत कलावती. त्यांनी आपलं सारं आयुष्य कलेच्या आराधनेतच व्यतीत केलं. डॉक्टर सुमन माटे या एक आयुर्वेद उपचारतज्ज्ञ डॉक्टर होत्या. मात्र त्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय त्यांची खरी ओळख आहे ती एक निपुण गायिका अभिनेत्री दिग्दर्शिका आणि गुरु म्हणून. भावगीतं संगीत नाटकं शास्त्रीय संगीत अभिनय दिग्दर्शन अशा सर्व माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या कलारसिकांची जवळपास 80 वर्ष सेवा केली. संगीतकार बाळ माटे त्यांचे चुलत बंधू. त्यांनी दोघांनी मिळून वीणा भक्तिगीत मंडळ या नावाने पहिले भजनी मंडळ स्थापन केलं होतं. गीत रामायणाच्या मूळ आवृत्तीमधील राम जन्मलाग सखी राम जन्मला हे गीत सुमन माटे यांनी गायलं होतं. श्रोते हो, ऐकूया सुगम रागदारीचे अन रंगभऱ्या विभ्रम करीत रसिका सुमन माटे यांनी अत्यंत सुंदर आणि सुगंधित गायकीने हे गीत सादर केलं आहे. स्वरांची नितळता, उच्चारांची स्पष्टता आणि लयीचा हे सगळं मिळून पूर्ण अनुभव हे गाणं प्रेमाच्या भावना साक्षासारख्या आहेत. सूर आणि लय या तिघांनी मिळून मंजिरीच्या मनोभूमीचा एक प्राजक्त वृक्ष उभा केला आहे या पदात. हे गीत केवळ शारीरिक सौंदर्याचं वर्णन करत नाही तर अनंग म्हणजे

शृंगाराचं एक कोमलतम आणि उन्नतम दर्शन आहे, जिथं सौंदर्य फुलासारखं उमलतं आणि प्रेम स्पर्श न होता हृदयात झंकारतं. अंग अंग तव अनंग खुलवी मदन मंजिरी, देवदूत याची तात सुखद संग माधुरी. या नाट्यपदाच्या दुसऱ्या अंतर्यातील तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार या ओळीची संगीतकार राम मराठे यांनी केलेली स्वररचना गायिका सुमन माटे यांनी वैविध्यपूर्ण प्रकारे रंगून गायली आहे. चला रसिक हो, आपणही आस्वाद घेऊया.

मंडळी, संगीत रंगात रंगला श्रीरंग हे योगिनी जोगळेकर यांचं पहिलंच नाटक. संगीतकाराच्या जीवनावरील या नाटकाचा संगीत हाच आत्मा आहे. या नाटकात भक्ती, प्रेम आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आहे. या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 4 जानेवारी 1970 रोजी ललित कला दर्शन मुंबई या संस्थेतर्फे सादर झाला. रंगात रंगला श्रीरंग म्हणजे श्रीकृष्णाचे रूप आणि त्याच्या व्यक्तिमत्वात रंगून जाणं. हे गीत भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत संबंधाचं प्रतीक आहे. भक्ताच्या प्रेमाने भगवंतही रंगून जातो हे या गीतातून प्रतीत होतं. हे गाणं केवळ भक्तिरसाचं नव्हे तर आत्मसमर्पणाचंही प्रतीक आहे. संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातील या पुढच्या गीतातील भक्त श्रीकृष्णाच्या मुरलीच्या ध्वनीने मोहित होतो आणि त्याच्या प्रेमात रंगून जातो. श्रीकृष्णाच्या त्या मधुर बासरीचे स्वर ऐकताच भक्ताच्या

एक अद्वितीय भावना निर्माण होते. श्रीकृष्ण स्वतः आपल्या भक्तांच्या प्रेमात रंगून जातो हे या गाण्यातून सूचित होतं. या नाटकातील गाणी भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली असून कीर्ती शिलेदार यांच्या सुमधुर आवाजाने त्यांना विशेष उंची मिळाली आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता आणि अभिव्यक्तीने या गीताला अधिकच गोडवा प्राप्त झाला आहे. कीर्ती शिलेदार यांची सुमधुर आणि भक्तिरसाने ओतप्रोत असलेली गायकी या गाण्याला एक अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय स्वरूप देते. त्यांच्या आवाजात नाजुकता आणि गोडवा आहे जो या गाण्याच्या भावभावनांना एका उंचीवर नेतो. योगिनी जोगळेकर यांच्या शब्दांची गोडी आणि कीर्ती शिलेदार यांच्या गायकीची भावपूर्णता यामुळे हे गीत श्रोत्यांच्या मनात घर करतं. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेलं, कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं, योगिनी जोगळेकर यांचं संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं हे नाट्य भक्ती गीत. हरीची ऐकताच मुरली, राधिका राधिकान उरली. बासरीच्या मधुर स्वराने होणारी गाण्याची सुरुवात आणि त्यानंतरचा तारसप्तकात येणारा कीर्ती शिलेदार यांचा अतिशय गोड आणि लवचिक आवाज आणि मनस्वी तान मनाला एकदम प्रसन्न करते. ऐकूया.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीत भूषण पंडित राम मराठे यांनी राग गौड मल्हार या रागात स्वरबद्ध केलेलं

विद्याधर गोखले यांचं संगीत मेघमल्हार या नाटकातलं पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं एक सुंदर नाट्यपद. संगीत मेघमल्हार या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 13 ऑगस्ट 1967 रोजी नाट्यमंदिर मुंबई या संस्थेमार्फत सादर झाला. श्रोते हो, हे गाणं अत्यंत भावपूर्ण असून त्यात शृंगार रस आणि माधुर्याचं दर्शन होतं. हे गाणं एक प्रकारे प्रेमाची अभिव्यक्ती आहे, जिथं एक प्रेमी त्याच्या प्रियेच्या रूपात दंग झाला आहे. त्रिताल या तालातल्या आणि गौड मल्हार या रागातल्या या छोट्याशा पदाला संगीतकार राम मराठे आणि गायक वसंतराव देशपांडे यांनी खूपच सुंदर खुलवलं आहे. कुलजार नार ही मधुबाला, तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला. ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं. रसिक हो, नाट्यगीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यातलं हे आहे एक भक्तिरसाने भरलेलं पद, ज्यात शिवशंकराच्या डमरूचा उल्लेख करून त्यांच्या दिव्य शक्तीचे आणि महानतेचे शब्दचित्रण केलं आहे. शिवशंकरांचा डमरू वाजत असताना ब्रह्मांडाच्या लय आणि रचनेत एक दिव्य अनुग्रह असतो, जो प्रत्येकाच्या हृदयाला शांती आणि आत्मशुद्धतेच्या मार्गावर नेतो. शिवाचा डमरू संहारक शक्तीचा प्रतीक आहे. डमरूच्या आवाजाचा ध्वनी ब्रह्मांडात आणि प्रत्येक जीवाच्या अस्तित्वात गुंजत आहे. गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी हे नाट्यपद एका गोड लयीत सादर केलं आहे, ज्यात भक्ताची भावना, शिवाचा महिमा आणि डमरूच्या आवाजाची दिव्यता व्यक्त केली आहे. गायनाची लय अत्यंत रसपूर्ण आहे, ज्यामुळे भक्तीचे आणि तात्विकतेचे गहन अनुभव श्रोते अनुभवतात. गाण्याच्या शब्द, संगीत आणि गायकीमध्ये भक्तिरस आणि शांतीची गोड अनुभूती आहे. डॉक्टर ज्योत्स्ना मोहिले राव यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली होती, तर संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी SNDT विद्यापीठात संगीताच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. त्या जयपूर ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका होत्या. त्यांनी मनापमान, सौभद्र, संत सखू, मंदारमाला, हे बंध रेशमाचे अशा अनेक संगीत नाटकांमध्ये कामे केली. संगीत मंदारमाला या नाटकाच्या सुमारे 1000 प्रयोगात त्यांनी राम मराठे यांच्यासोबत त्यांच्या शिष्याची भूमिका केली. हे संपूर्ण नाट्यपद आहे हिंदी उर्दू भाषेत. या गाण्याच्या जलद गतीमधील ज्योत्स्ना मोहिले यांचे आलाप खूपच छान असून आवर्जून ऐकण्याजोगे आहेत. हे त्यांचं सर्वाधिक गाजलेलं नाट्यपद आहे. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी राग तोडी या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं संगीत मंदारमाला या नाटकातलं गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं हे पद.

श्रोते हो, यानंतर ऐकूया पारंपरिक नाट्यपदासारखं नसलेलं एक खूप सुरेख नाट्यपद. ही आहे एक उर्दू गझल. या गाण्यामध्ये बुलबुल या वाद्याचा फार छान वापर केला आहे, जो गाण्याचा गझलचा उत्तम माहोल तयार करतो. हे आहे संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी स्वरबद्ध केलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं सुमन माटे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं बहारदार नाट्यपद गझल. ये मौसम है रंगीन, ये रंगीन शाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम. ही गझल खरं तर एक प्रेमगीत आहे, पण या प्रेमगीताच्या आड कवीला काहीतरी वेगळंच सांगायचं असावं कदाचित. पाहण्याचा प्रयत्न करूया. हे गीत आहे ती आणि तो यांचं एक प्रेमगीत. या गाण्यातलं सनमने दिया जो मोहब्बत से जाम, या ठिकाणी कवीला अपेक्षित सनम म्हणजे परमेश्वर असावा. गाण्यात पुढं आलं आहे ओ मीना कुमारी तुझे है कसम, पिला दे भुला दे ये दुनिया के गम. इथं मदिरेच्या पेल्यालाच मीनाकुमारीची उपमा दिलेली आहे कवीने. ही मदिरा कोणती? तर ती भक्तिरसाची मदिरा. ती पिऊन जगातल्या दुःखांचा विसर पडू दे अशी परमेश्वराला प्रार्थना करत असावा कवी. परमेश्वराच्या भेटीची असणारी ओढ या गीतातून व्यक्त होते. विद्याधर गोखले यांचं मराठी, उर्दू आणि संस्कृत या तीनही भाषांवर वर्चस्व होतं, त्यामुळे ही गझल किंवा नगमा ते अत्यंत प्रभावीपणे लिहू शकले. आणि हे उर्दू भाषेतलं पद एखाद्या कसलेल्या उर्दू शायरानं लिहिलं असावं असंच वाटतं. ऐकूया रसिको.

रसिक हो, आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया संगीतकार संगीत भूषण पंडित राम मराठे यांनी राग अहिर भैरव या रागात स्वरबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं विद्याधर गोखले यांचं संगीत मंदारमाला या नाटकातलं अतिशय प्रसिद्ध असं आपल्या सर्वांच्या आवडीचं एक नाट्य भक्तिपद. संगीत मंदारमाला या नाटकाचं कथानक आहे साधारण मध्ययुगीन काळातलं राजपुतान्यातील एक राज्यामधील जनास विठलेल्या स्त्रीद्वेष्ट्या संगीतकाराचं भाव आणि भक्तीच्या बळावर झालेलं संगीतमय मधुर परिवर्तनाचं. संगीत मंदारमाला या नाटकाचा पहिला प्रयोग 26 मार्च 1963 रोजी भरतनाट्य प्रबोधन संघ मुंबई या संस्थेमार्फत सादर झाला. हे नाट्यपद म्हणजे भगवान शंकराची केवळ स्तुती नव्हे तर शिवशक्तीचा उत्कट आविष्कार आहे. यातून शिवाची विविध रूपं, त्याचा वैराग्य भाव, त्याचं संहारक नटराज रूप या प्रत्येक रूपामध्ये एक दैवी भाव जागवतो. त्रिताल या तालामध्ये आणि राग अहिर भैरव या रागामध्ये बद्ध असलेल्या या रचनेत संगीतकार आणि गायक राम मराठे यांनी गाण्याच्या शेवटी आपल्या सुंदर आलाप आणि ताना यांनी हे गाणं अधिकच खुलवलं आहे. राम मराठे यांच्या दमदार आणि वजनदार आवाजात हे पद श्रोत्याच्या हृदयात खोलवर आदर आणि भक्तिभाव निर्माण करतो.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या सुवर्ण महोत्सवी भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय संचलित बाल भवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बाल भवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: हॅलो, मी पल्लवी पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दुनिया में लोगों को

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 0

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
1: बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जान तमन्ना किधर जा रही हो.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.